धर धर धर किट धक धा धर किट धक तिन ना किट धक धा कदेन तुना किट धा किट धक धा कदेन तक दिन दिन ना किन धा घड़े नक धा घड़े नक दिन दिन ना किन तक तिन दिन तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा तिन किट धा